0: today. Earlier, Dhruv Jurel and Saransh Jain remained unbeaten when stumps were drawn yesterday evening. Devdutt Padikkal continued his impressive form, scoring his second.
1: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ संशोधनात देशाचा नाविन्यपूर्ण दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं खासगी अंतराळ क्षेत्राला आवाहन. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबतच विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारकडून रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. आणि 16व्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाला विजेतेपद. आता सविस्तर बातम्या. अंतराळ क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे जगभरातील लोक भारताकडे आकर्षित होतील असा देशाचा नाविन्यपूर्ण अंतराळ संशोधनात दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करावेत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासगी क्षेत्राला केलं आहे. अंतराळ क्षेत्रातील 20 स्टार्टअप्स आणि त्यांच्या संस्थापकांशी संवाद साधताना ते बोलत होते. हा संवाद काल भारतीय अंतराळ दिनी प्रकाशित करण्यात आला. कमी खर्चिक अंतराळ मोहिमांच्या प्रक्षेपणातही भारत पुढे असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी अधोरेखित केलं. अंतराळ क्षेत्रातील स्टार्टअप्सनी आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवून जगभरातील प्रतिभावंतांना आकर्षक वाटेल अशी भक्कम अंतराळ परिसंस्था उभी करावी असं सांगताना पंतप्रधान म्हणाले,
2: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
1: दरम्यान काल देशभर राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा करण्यात आला. भारताचं चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरलं आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यान उतरवणारा भारत जगातला पहिला देश ठरला. त्या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून तसंच अंतराळ संशोधनात भारतानं गाठलेलं उल्लेखनीय यश साजरं करण्यासाठी दरवर्षी 23 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय अंतराळ दिन साजरा केला जातो. युवा शक्तीच्या प्रतिभा आणि ऊर्जेचा उत्सव असलेल्या मंथन फॉर युवा या कार्यक्रमाचा समारोप काल नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता, नवतंत्रज्ञान, स्टार्टअप संस्कृती, कौशल्य विकास, डिजिटल सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून नव्या पिढीला सक्षम आणि जबाबदार नागरिक म्हणून घडवणं हा अभियानाचा प्रमुख उद्देश होता. मंथन फॉर युवा कार्यक्रमाचं कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
3: सबसे पहले तो मैं मंथन फॉर युवा को बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ कि हमारे युवाओं की जो बात है उसको सामने लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है. और ये जो सारे मेरे साथ बैठे हुए इनक्रेडिबल लोग हैं जिन्होंने अपने जीवन में युवाओं को प्रेरित किया है, इन सभी को इस मंच पर लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है.
1: युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबत विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली. संविधानामुळे लोकशाही प्रगल्भ झाली आहे. लोकशाहीमुळे सामान्य व्यक्तीला मोठमोठ्या संविधानिक पदापर्यंत पोहोचणं शक्य झालं असल्याचं ते म्हणाले. मुलांचा मोबाईल वापर कमी करून त्यांना मैदानाकडे कसं वळवता येईल याबद्दल या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून धोरण ठरवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेला महिनाभर सुरू असलेल्या या उपक्रमातील यशस्वी स्पर्धकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. राज्यातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्था

संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत थेट आणि वेळेत रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणं शक्य होणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केले जातात. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची यंत्रणा जोडली जाणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक पारदर्शक आणि सुसज्ज करण्यासाठी राज्य सरकारनं रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केली आहेत. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली काल हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ग्रामीण रुग्णालयांपासून ते जिल्हा रुग्णालयांपर्यंत कोणत्या स्तरावर कोणते तज्ज्ञ डॉक्टर, परिचारिका, औषधं आणि चाचण्या उपलब्ध असतील हे आता स्पष्ट करण्यात आलं आहे. या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जारी करण्यात आला. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी ससेहोलपट थांबून शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढेल असा विश्वास आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. चाकण तळेगाव औद्योगिक क्षेत्रातल्या उद्योजकांच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी आणि इथल्या उद्योगांचं स्थलांतर रोखण्यासाठी शासन पूर्णपणे सकारात्मक आहे असं उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्र्यांनी काल तळेगाव चाकणमधल्या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली तसंच उद्योजकांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. उद्योजकांना पुरेशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच परिसरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी तातडीची आणि दीर्घकालीन पावलं उचलली जात असल्याची घोषणा त्यांनी केली. औद्योगिक क्षेत्रातल्या समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष नोडल समिती स्थापन करण्यात आली आहे. रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, पदपथ आणि रस्त्यांवरील दिव्यांसह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांच्या विकासावर या समितीमार्फत भर दिला जाईल असं शिंदे म्हणाले. दरम्यान या औद्योगिक क्षेत्रात रस्त्यांच्या दुतर्फा होणाऱ्या अनधिकृत आणि बेकायदेशीर अवजड वाहनांच्या पार्किंगवर प्रशासनानं धडक कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत गेल्या 50 अधिक अवजड वाहनं हटवण्यात आली असून त्यांच्याकडून मोठा दंड वसूल करण्यात येत आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील नवजात शिशु अतिदक्षता विभागात आज पहाटे 3:30 सुमारास लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. पहाटे अचानक आग लागल्याचं लक्षात येताच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीनं बचाव कार्य सुरू करून इतर नवजात बालकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या आणि मालिकेतील शेवटच्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल नाणेफेक जिंकून भारतानं पहिल्या दिवशी 5 गडी बाद 300 धावा केल्या. देवदत्त पडिक्कलनं 193 चेंडूत 117 धावा केल्या. श्रीलंकेच्या असिथा फर्नांडोनं 3 बळी घेतले. पुण्यात झालेल्या 16व्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघानं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात हरियाणा संघानं झारखंड संघाचा 2-1 असा पराभव केला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय राज्यमंत्री तसंच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर काल रात्री लातूर जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. ऑगस्ट महिन्यातला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा पाऊस असल्यानं कोमेजून चाललेल्या पिकांनाही या पावसामुळे काहीसा आधार मिळाला आहे. मात्र यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात अद्यापही पावसाची मोठी तूट कायम आहे. हवामान. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अंतराळ संशोधनात

0: देशाचा नाविन्यपूर्ण दबदबा निर्माण करण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं खासगी अंतराळ क्षेत्राला आवाहन. युवकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासोबतच विविध क्षेत्रात युवकांचा सहभाग वाढवण्याला प्राधान्य दिलं जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. राज्य सरकारकडून रुग्णालयांच्या क्षमतेनुसार आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित. आणि 16व्या कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत हरियाणा संघाला विजेतेपद. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: में अनुवाद का पुनः प्रसारण आप सुन सकते हैं रात 8 बजे आकाशवाणी और दूरदर्शन के सभी प्रादेशिक चैनलों पर. तो याद रखें, रविवार 30 अगस्त सुबह 11 बजे मन की बात.

0: FM Gold, खरा सोना।
1: श्रोते हो नमस्कार। 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। सकाळचे ठीक 10 वाजलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू होतोय मनस्पर्शी। मनस्पर्शीमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, नेहमीप्रमाणेच आज नवनवीन विषयांवर आपण गप्पा मारणार आहोत। छान छान गाणी आपल्या साथीला असणारच आहेत। पुढचे 3 तास आपण असेच छान छान गप्पा मारणार आहोत। चला तर मग मनस्पर्शीची सुरुवात करूया या छानशा गाण्याने।

न. ची केळकर अर्थात नरसिंह चिंतामण केळकर हे मराठी साहित्य विश्वातले नामवंत पत्रकार, नाटककार, राजकारणी आणि साहित्य सम्राट म्हणून ओळखले जात होते. त्यांच्याविषयी आपण आज अधिक जाणून घेणारच आहोत, पण या गाण्यानंतर.

श्रोतेहो, नरसिंह चिंतामणि केळकर उर्फ तात्यासाहेब यांचा जन्म 24 ऑगस्ट 1872 रोजी सोलापूर जिल्ह्यातल्या मोड निंब या गावात झाला. त्यांचं घराणं हे मूळचं रत्नागिरीजवळच्या ढोकमळे गावचं. तात्यासाहेबांचे वडील मिरज संस्थानात मामलेदार म्हणून कार्यरत होते. कामानिमित्त ते मोडनिंबमध्ये येऊन स्थायिक झाले होते. तात्यासाहेबांचं प्राथमिक शिक्षण पुण्याच्या सरकारी शाळेत झालं. त्यानंतरचं शिक्षण पुण्याच्याच डेक्कन कॉलेजमधून त्यांनी पूर्ण केलं. त्याच दरम्यान त्यांना नाटकाची गोडी लागली. त्यांनी कायद्याचं शिक्षणही पूर्ण केलं होतं. त्यावेळी लोकमान्य टिळक चालवत असलेल्या लॉ क्लासेसमध्ये केळकरांनी अध्यापनाचं कामसुद्धा केलं. तात्यासाहेब समाजकारणात आणि राजकारणात टिळकांच्या बरोबरीने उतरून काम करत असत. लोकमान्य टिळकांच्या अटकेच्या काळात आणि त्यांच्या निधनानंतर तात्यासाहेबांनी केसरी आणि मराठा या वृत्तपत्रांच्या संपादकपदाची धुराही अगदी यशस्वीरित्या सांभाळली.

0: ऐकत रहा FM गोल्डवर
1: श्रोत्या 100.1 मेगाहर्ट्स आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि युवा तरंगमध्ये आपण बोलत होतो न. ची केळकर यांच्याविषयी. अर्थातच केळकर म्हणजेच तात्यासाहेब यांनी 1921 साली बडोदा इथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं. 1906 नाशिक येथे भरलेल्या दुसऱ्या मराठी नाट्य संमेलनाचंही ते अध्यक्ष होते. त्यांनी लोकमान्य टिळकांचं 3 खंडांचं चरित्र लिहिलेलं आहे. याशिवाय कोकणचा पोर ही कादंबरी, अमात्य माधव, कृष्णार्जुन युद्ध, तोतयाचे बंड, संत भानुदास यासारखी अनेक नाटकंही त्यांनी लिहिलेली आहेत. याचबरोबरीने ऐतिहासिक, वैचारिक, आत्मचरित्र, ललित अशा सगळ्याच क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यामुळेच त्यांना साहित्य सम्राट असंही म्हटलं जातं. आज त्यांना त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्याच वतीने त्यांना वाहिलेली ही छोटीशी आदरांजली.

नमस्कार, मी आरती अंकलीकर. 100.1 MHz वर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी. ऐकत रहा आणि आनंद घेत रहा.

ऐकत रहा एफएम गोल्ड वर 101.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा आणि कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग. मंडळी, आज खूप छान छान असे दिनविशेष आहेत, नाही का? त्यातलंच आजचं एक अतिशय खास असं दिनविशेष म्हणजे आज आहे मराठीतल्या श्रेष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस. बहिणाबाई नथुजी चौधरी असं त्यांचं पूर्ण नाव होतं आणि त्यांचा जन्म 24 ऑगस्ट 1880 जळगाव जिल्ह्यातल्या असोदे या गावात झाला. साधी शेती आणि घरकाम करणारी एक गृहिणी ते एक प्रतिभावंत कवयित्री हा प्रवास अर्थातच रंजकच असणारे, नाही का? त्याविषयी आपण अधिक बोलणारच आहोत, पण त्याआधी ऐकूया त्यांचंच हे एक अतिशय छान असं गाणं.

श्रोते हो, असोदे गावात जन्मलेल्या बहिणाबाईंचा 13व्या वर्षी नथुजी चौधरी यांच्याशी विवाह झाला. त्यानंतर ओमकार, सोपान आणि काशी अशी 3 अपत्य त्यांना झाली. दुर्दैवाने वयाच्या 30व्या वर्षीच त्यांना वैधव्य आलं, पण खचून न जाता त्यांनी धीराने पुढचं आयुष्य काढलं. बहिणाबाई निरक्षर होत्या, अगदी साधी अक्षर ओळख सुद्धा त्यांना नव्हती, पण काव्य रचनेची मात्र निसर्गदत्त प्रतिभा त्यांच्याकडे होती. शेतीकाम आणि घरकाम करता करता अगदी सहजपणे, उत्स्फूर्तपणे त्या लेवा गणबोलीतील ओव्या आणि कविता रचून स्वतः गात असत. त्यांना लिहिता वाचता येत नसल्यामुळे, अर्थातच त्यांच्या अनेक कविता कोणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. नशिबाने काही रचना त्यांचे पुत्र सोपानदेव चौधरी आणि त्यांचे मावस भाऊ सखाराम पाटील यांनी विविध प्रसंगी टिपून ठेवल्या. अर्थात हा खजिना सुद्धा सगळ्यांसाठी कसा खुला झाला ह्याची की नाही, एक रंजक कथा आहे बरं का. झालं असं की बहिणाबाईंच्या निधनानंतर 1952 सालच्या दिवाळीच्या एक दिवस आधी बहिणाबाईंचे चिरंजीव सोपानदेव चौधरी काही कामानिमित्त आचार्य अत्र्यांकडे गेले होते. त्यावेळी त्यांच्या हातात कवितांचं बाड होतं. त्यावेळी त्यांनी आपल्या आईची एक कविता आचार्य अत्र्यांसमोर गाऊन दाखवली. येहरित दोन मोटा दोन्ही मधी पाणी एक, मोट हाकल तो एक जीव पोसतो कितीक. ती ऐकताच आत्र्यांनी ती चोपडी खसखन ओढून घेतली आणि आधाशासारख्या सगळ्या कविता भरभर चाळल्या आणि ते जोरात ओरडले, अहो हे 52 कशी सोनं आहे, हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे. आणि अशा प्रकारे हा बहिणाबाईंचा खजिना संपूर्ण महाराष्ट्रासमोर आला.

0: व्यापार की प्रगति के लिए और विस्तार के लिए कॉस्मो उद्योग लोन
1: 3 करोड़ तक की आर्थिक सहायता लघु एवं मध्यम व्यापारियों के लिए कैश क्रेडिट के रूप में लोन उपलब्ध।
0: ये योजना सिर्फ नए ग्राहकों के लिए इंटरेस्ट रेट सिर्फ 8.50% से शुरू शर्तें लागू आज ही संपर्क करें
1: कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक एनरिचिंग लाइफ।
2: मंडळी बहिणाबाईंच्या मृत्यूनंतर त्यांच्या कवितांचं जतन तर झालंच, पण त्यांनी ज्या वस्तूंवर काम करता करता ह्या कविता लिहिल्या त्या वस्तू आणि त्यांचं राहतं घर त्यांच्या पुढच्या पिढीने जीवापाड जतन करून ठेवलेलं आहे। जळगावच्या चौधरीवाड्यातल्या रामपेठमधील बहिणाबाईंच्या घराचं रूपांतर बहिणाई स्मृती संग्रहालयात झालेलं आहे। त्याचा सांभाळ बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट ही संस्था करते आहे। त्यायोगे आज बहिणाबाईंच्या रोजच्या वापरातील शेतीची अवजारं, स्वयंपाकाच्या वस्तू, भांडी, पूजेचं साहित्य हा सगळा अलौकिक ठेवा पुढच्या पिढीला बघायला मिळणार आहे। अरे संसार संसार ही इतकी प्रसिद्ध रचना करताना संसारातल्या ज्या गोष्टी त्यावेळी साक्षीदार झाल्या होत्या त्या गोष्टी आपल्याला या संग्रहालयात बघायला मिळणार आहेत। आज जळगावात अनेक लेखक कवी येतात आणि आवर्जून या वाड्याचं दर्शन घेतात, बहिणाबाईंच्या घराच्या उंबरठ्यावर डोकं टेकवतात। त्यावेळी बहिणाबाईंची मनोमन नातं जोडल्याची भावना निर्माण होत असेल कदाचित।

मंडळी, बहिणाबाईंच्या कविता ऐकताना, त्यांची गाणी ऐकताना एक गोष्ट मात्र आपल्या नक्की लक्षात येते की खूप मोठे मोठे शब्द, जडजड शब्द वापरण्याची काही गरज नसते. आपली भावना जी असेल, आपल्याला जे म्हणायचं आहे ते अगदी सोप्या सोप्या शब्दांमध्ये सुद्धा मांडता येतं, नाही का? बहिणाबाईंची एक खूप छान, प्रसिद्ध नाही म्हणता येणार कारण ऐकलेली नाही आहे फारशी कोणी, पण मला खूप आवडली ही कविता. तर ही कविता मी, मला मोह आवरत नाही तुम्हाला तुमच्यासमोर सादर करण्याचा. कवितेचं नाव आहे पेरणी. पेरणी पेरणी आले पावसाचे वारे, बोलला भोल गा पेरते वारे पेरते वारे. पेरणी पेरणी आले आभायात ढग, ढगात बाजंदी इज करे झगमग. पेरणी पेरणी आभायात गडगड, बरस बरस माझ्या उरी धडधड. पेरणी पेरणी काढा पांभरी मोघडा, झडीन तो झडो कव्हा बरसाती चौघडा. पेरणी पेरणी आला धरतीचा वास, वाढे पेरणीची शेत कर्या तुझी आस. पेरणी पेरणी आता मिरुग बिसरे, बोल ना बोल गा पेरते व्हारे पेरते व्हारे. पेरणी पेरणी भिज भिज धरती माते, बिया बियान्याचे भरून ठेवले पोते. पेरणी पेरणी अवघ्या जगाच्या कारणी, ढोराची चारणी कोटी पोराची भरणी. पेरणी पेरणी देवा तुझी रे करणी, दैवाची हेरणी माझ्या जीवाची झुरणी.

श्रोत्या, कार्यक्रम सुरू आहे युवा तरंग आणि आपण बोलत होतो बहिणाबाईंच्या गाण्यांविषयी. शुभांगी कारेकर, संजय गांधी, मिलिंद टिपणीस या आपल्या श्रोत्यांनी कार्यक्रम कळवल्याचं आवडलंय. अर्थातच बहिणाबाईंची गाणी आणि बहिणाबाईंच्या कविता असताना मजा तर येणारच. आणि मला असं वाटतंय की नुसता बहिणाबाईंच्या कवितांचा आणि गाण्यांचा सुद्धा कार्यक्रम होऊ शकतो. पण आता घड्याळ आपल्याला खुणावतंय आणि आता आपल्याला इथेच आपल्याला युवा तरंगमध्ये थांबायची वेळ झालेली आहे. अर्थातच ठीक 12 वाजता आपली भेट रंजक सफरमध्ये होणारच आहे. पण आता युवा तरंगपुरता मला अदिती काळेला निरोप द्या आणि ऐकत रहा FM गोल्ड.

नमस्कार, मी आरती अंकलीकर। 100.1 मेगाहर्ट्झवर तुम्ही ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड वाहिनी। ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।

0: एफएम गोल्ड, खरा सोना।
1: श्रोते हो नमस्कार। 101 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण सेवा। दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत आणि कार्यक्रम सुरू होतोय रंजक सफर। आणि रंजक सफरमध्ये मी आदिती काळे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, रंजक सफरमध्ये अर्थातच आपण एका रंजक गोष्टीची सफर करणार आहोत आणि त्याचं खास कारण असं आहे की आज आहे आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिवस। ऐकायला थोडं मजेशीर वाटेल पण दरवर्षी 24 ऑगस्ट रोजी हा दिवस जगभरामध्ये साजरा केला जातो आणि या दिवसाचा उद्देश असा आहे की आपण जे नेहमीचं आपल्या आवडीचं संगीत ऐकतो तर त्या व्यतिरिक्त वेगळं, अनोखं आणि अपरिचित असं काहीतरी ऐकण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करणं हा त्यामागचा एक उद्देश आहे। त्या योगे काय होतं तर नवीन संगीत शैली आणि नवीन वाद्यांचा शोध घेतला जातो आणि संगीताच्या माध्यमातून आपले विचार आणि दृष्टिकोन अधिक व्यापक होतात आणि यासाठी हा दिवस साजरा केला जातो। आणि याची सुरुवात अशी झाली की पॅट्रिक ग्रांट नावाच्या एका न्यूयॉर्कमधल्या संगीतकाराने या दिवसाची सुरुवात केली। नवीन आणि विचित्र वाटणाऱ्या संगीताला लोकांपर्यंत पोहोचवणं हा त्यामागचा हेतू होता। अर्थात ग्रँट यांनी नवीन अल्बमच्या प्रसिद्धीसाठी हे सुरू केलं होतं पण नंतर हळूहळू जगभरामध्ये या गोष्टीला, या संकल्पनेला मान्यता मिळाली आणि मग त्यानंतर हा दिवस साजरा केला जाऊ लागला। तर अपरिचित याचा अर्थ आपण न ऐकलेलं किंवा थोडंसं पठडीच्या बाहेरचं असं काहीतरी असेल जे आपण मुद्दाम ऐकत नाही, तर असं संगीत ऐकण्यासाठी म्हणून हा दिवस आहे। विचित्र संगीत दिवस असं जरी याचं नाव असलं तरी इथे विचित्र ला वेगळा काहीही अर्थ अपेक्षित नाही। इथे विचित्र याचा अर्थ आपण न ऐकलेलं किंवा आपण नेहमी जे आवडीने ऐकत नाही असं काहीतरी ऐकणं हा या दिवसाचा उद्देश आहे। आणि त्यानिमित्ताने आपण आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संगीताच्या प्रकारांची सफर करणार आहोत। चला तर मग त्याची सुरुवात करूया या छानशा गाण्याने।

0: मंडळी, जसं मी मगाशी म्हणाले की विचित्र संगीत दिवस साजरा करताना त्यातला विचित्र हा शब्द जो आहे तो नकारात्मक पद्धतीने अजिबातच घ्यायचा नाहीये, किंवा तिथे विचित्र म्हणजे काहीतरी बिभत्स किंवा काही तारतम्य नसलेलं असं काहीच अपेक्षित नाहीये. बरं का, तिथे अपेक्षित काय आहे तर आपण नेहमी ऐकत नाही असं किंवा काहीस विस्मृतीत गेलेलं असं. तर आपल्याकडे सुद्धा असे काही प्रकार आहेत की जे काळाच्या ओघात थोडेसे मागे पडलेत. यापैकी पहिला प्रकार जो आहे तो आहे वासुदेव. पूर्वी सगळ्यांची सकाळ व्हायची ती मुळी वासुदेव आणि पिंगळ्याच्या गाण्याने. हल्ली आपल्याला हे चित्र फारसं बघायला मिळत नाही का, त्यामुळे आजच्या दिवशी तरी निदान वासुदेवाचं गाणं ऐकायलाच हवं.
1: धन पावलं बाबा, धन पावलं.

वासुदेव आला, वासुदेव आला, हा वासुदेव आला, सकाळच्या पहारी हरी नाम बोला, वासुदेव आला, हो वासुदेव आला, वासुदेव आला, हा वासुदेव

जागा हो माणसा संधी ही अमोल तुझ्या जीविताला लाखात रमोल तू जागा हो माणसा संधी ही अमोल तुझ्या जीविताला लाखात रमोल झालं तिल वैरी अचानक झाला वासुदेव आला वो वासुदेव आला वासुदेव आला।

0: इच्छेच्या झाडाला बांधला या गोरा, घालून या खाव सारे बंध तोडा। इच्छेच्या झाडाला बांधला या गोळा, घालून या खाव सारे बंध तोडा। नको रे उशिरा वेळ फार झाला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हा वासुदेव आला। सकाळच्या पहारी हरी नाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हा वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, आला वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हा वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हा वासुदेव आला, वासुदेव आला।
1: मंडळी, आपण बोलतोय आपल्या महाराष्ट्रीयन संगीतातल्या वेगवेगळ्या प्रकारांविषयी, तर त्यामध्ये अजून एक प्रकार आहे तो म्हणजे भारूड। भारूड हा आपल्या भक्ती संगीतामधला एक विशेष असा प्रकार आहे। लोकसंगीत, संत वाङ्मय आणि नाट्य परंपरेमध्ये सुद्धा हा काव्य प्रकार वापरला जातो। संत एकनाथांनी 16व्या शतकामध्ये भारूड या प्रकाराला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा मिळवून दिली। भारूड म्हणजे बहुरूट किंवा बहुरूपी, म्हणजे विशिष्ट सोंग किंवा रूप धारण करणे। अवघड आध्यात्मिक तत्वज्ञान साधारण सर्वसामान्य माणसाला समजावं, त्याच्यापर्यंत पोचवावं म्हणून रोजच्या जीवनातल्या साध्या साध्या रूपकांद्वारे हा ती गोष्ट मांडणं हा या भारूडाचा मुख्य हेतू असतो। आणि याच्यामध्ये रूपक जी वापरली जातात ती अगदी रोजच्या जीवनातली, म्हणजे दादला, विंचू हे आपण अगदी नेहमी सर्रासपणे ऐकतो भारूडांमध्ये, तर त्याचं सादरीकरण हे अतिशय विशेष असं असतं, कारण ते नुसतं गाणं नाही आहे, तो एक नाट्यमय कलाकृती अशी आहे ती। आणि त्यामुळे ती सादर करताना ती सादर करणारे जे असतात ते ती त्या पद्धतीची वेशभूषा करून आणि थोडंसं नाटक आणि असं सगळं करून ते सादर करतात। प्रामुख्याने एकतारी, तुणतुणं, टाळ, मृदुंग किंवा डफ अशा या वाद्यांचा वापर यामध्ये केला जातो। आणि याची शैली जी असते ही थोडीशी संवादात्मक शैली असते, म्हणजे नुसतं गाणं नाही तर त्याच्यामध्ये मध्ये दोन पात्रांचे संवाद असतात आणि त्या माध्यमातून काहीतरी समाज प्रबोधन असं केलं जातं। आता भारूडाचा विषय निघालाच आहे तर एक अतिशय प्रसिद्ध असं भारूड ऐकूया।
2: सूर्य उगवला प्रकाश पडला, आडवा हा डोंगर, आडवा हा डोंगर, आडवा हा डोंगर।

0: मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काय संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अतिभयंकर
1: अतिभयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदळ भयंकर
1: आणि मांदळ भयंकर म्हणजे
0: तुझा दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या आळीतल्या गंगीनं
0: ए गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध नाही तिनं

0: इंगळी ना महाराज, इंगळी म्हणजे
1: मोठा विंचू,
0: मोठा विंचू अंदाजे केवढा
1: तुझ्या एवढा मनुष्य इंगळ्याती दारुण मदनांगा मारिला तिनन सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू थांबला
0: महाराज,
1: अरे विंचू थांबला देवा रे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ या विंचवाला उतारा
0: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
1: असला उतारा चालत नाही
0: मग एक गरम गरम पावशेर
1: काय ते
0: दूध दूध
1: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
0: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
1: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
0: मी मारतो पिन
1: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा विंचू इंगळी उतरे झर झरा अरे विंचू सावला
0: महाराज
1: अरे विंचू सावला देवा रे देवा काय मी करू आता कुणाला सांगू सत्य उतार्या येऊन
0: आला का
1: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण
0: बरं झालं
1: किंचित राहिली फुणफुण
0: अजून राहिले
1: शांत केली जनार्दने पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: व्यापारियों को आर्थिक सहायता करने वाली कर्ज योजना
3: कॉस्मोस स्मॉल बिजनेस लोन इंटरेस्ट रेट सिर्फ 9.25% से शुरू
2: कैश क्रेडिट या टर्म लोन के स्वरूप में 5 करोड़ रुपए तक लोन उपलब्ध शर्तें लागू
3: इंडस्ट्री ट्रेडिंग सर्विस इंडस्ट्री के लिए फायदेमंद कर्ज योजना कॉस्मोस स्मॉल बिजनेस लोन
2: कॉस्मोस कोऑपरेटिव बैंक एनरिचिंग लाइफ।
4: मंडळी आपण महाराष्ट्रातल्या विविध संगीत प्रकारांविषयी बोलतोय तर यामधला पुढचा प्रकार आहे तो म्हणजे फटका। आपण शाळेत असताना आपल्याला नक्की हा आपल्या अभ्यासक्रमात येऊन गेला असेल। शाहीर अनंत फंदी यांनी हा प्रकार खऱ्या अर्थाने लोकप्रिय केला आणि त्यांचे फटके हे मराठी साहित्यामध्ये अतिशय अजरामर झालेले आहेत। आणि फटका म्हणजे काय तर त्यामधूनही अर्थातच समाज प्रबोधन केलं जातं पण निव्वळ अध्यात्म आणि नीतिमत्ता यामधून शिकवली जात नाही तर अनेक विषयांवर यावरती सडकून टीकाही केली जाते। आळस आणि व्यसनाधीनता असेल पैशाचा गर्व श्रीमंतीचा माज अशा असे विषय असतील नात्यांमधला खोटेपणा स्वार्थीपणा असेल ढोंगी साधू आणि अंधश्रद्धेच्या बाबतीतही या फटक्यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यात आलं आणि अनंत फंदी यांनी अर्थातच खऱ्या अर्थाने याला प्रसिद्धी मिळवून दिली। तर आता विषय निघालाच आहे तर आपण अनंत फंदी यांचा अतिशय प्रसिद्ध असा फटका ऐकूया।
5: बिकट वाट वही वाट नसा

मंडळी, महाराष्ट्रातल्या संगीतातल्या प्रकारांमधला पुढचा प्रकार आहे तो म्हणजे गवळण. गवळण हा भक्ती संगीत आणि लोकसंगीतातला एक अत्यंत गोड आणि शृंगारिक आणि तितकाच भक्तिरसपूर्ण असा हा प्रकार आहे, नाही का? हा प्रकार अर्थातच कृष्ण भक्तीशी

खास करून जोडलेला आपल्याला बघायला मिळतो. तरीही महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रामध्ये जी लोकनाट्य होतात त्याच्यामध्ये तमाशा असेल, भारूड असेल, तर या सगळ्यामध्ये सुद्धा गवळणीला स्थान आहे. त्याच्यामध्ये मुख्य कथानक काय असतं तर गवळणी मथुरेच्या बाजारात जायला निघालेल्या आहेत, दही दूध लोणी विकायला निघालेल्या आहेत आणि श्रीकृष्ण त्यांची वाट अडवून त्यांची थट्टा मस्करी करतोय अशा या प्रसंगाच्या रूपाने या गवळणी बघायला मिळतात. त्यामध्ये कृष्णाच्या खोड्या असतात, मग त्यामध्ये गवळणींची मडकी फोडणे असेल, त्यांची चेष्टा करणे असेल, हे सगळे प्रकार येतात. राधाकृष्णाचा संवाद सुद्धा काही गवळणींमध्ये आपल्याला ऐकायला मिळतो. मंडळी, जरी वरून हा शृंगारी किंवा खोडकरपणा वाटत असला तरी या गवळणींच्या माध्यमातून थोडक्यात जीवात्मा आणि परमात्मा यांचा संवाद चाललेला आहे आणि असा तो आध्यात्मिक भावही त्यामागे लपलेला असतो. आणि गवळणींचं जे सादरीकरण असतं अर्थातच ते अतिशय सुंदर असं असतं. थोडीशी चपळ आणि थोडीशी उडती अशी चाल असते, अतिशय छान लयबद्ध आणि ऐकायला आनंद मिळणारा अशी ही गवळण असते आणि त्यामध्ये टाळ, मृदुंग आणि हार्मोनियमचा सुद्धा वापर केला जातो. लोकनाट्यामध्ये असेल तर त्यामध्ये ढोलकी आणि तुणतुण्याचा सुद्धा वापर आपल्याला बघायला मिळतो. महाराष्ट्राच्या पारंपरिक तमाशाची सुरुवात जी गणानी होते, म्हणजे गणपतीची आराधना करून जो गण सादर केला जातो, त्यानंतर लगेचच गवळणही सादर केली जाते. पण फक्त लोकसंगीतापुरतं न राहता भक्ती संगीताचा सुद्धा यामध्ये वापर केलेला बघायला मिळतो. संतांनी सुद्धा, आपल्या महाराष्ट्रातल्या संतांनी सुद्धा अनेक गवळणी रचलेल्या आहेत. तर ऐकूया अशीच एक छानशी गवळण.

मंडळी, या संगीत महाराष्ट्रातल्या विविध संगीत प्रकारांमधला पुढचा प्रकार जो आहे तो आहे विरहिणी. हा भक्ती संगीतातला, भावसंगीतातला आणि अर्थातच संत वाङ्मयांमध्ये सुद्धा अत्यंत भावुक आणि हृदयस्पर्शी असा हा काव्यप्रकार आहे. विरह म्हणजेच आपल्या लाडक्या देवापासून किंवा प्रियकरापासून सुद्धा दूर असण्याच्या दुःखावर आधारित असा हा काव्यप्रकार आहे. संत साहित्यात विरहिणी या प्रकाराचा वापर संतांनी ईश्वराच्या भेटीसाठी व्याकुळ झालेल्या मनाची अवस्था मांडण्यासाठी केलेला आहे. विरहिणीमध्ये दुःख असतंच, पण ते कारुण्यमय आणि पवित्र असं असतं. म्हणजे देवाला भेटण्याची जी ओढ असते आणि जो विरह असतो त्यामधून जी शब्दनिर्मिती झालेली आहे ती आहे विरहिणी. यामध्ये संतांनी स्वतःला देवाच्या विरहात दजळणारी एक स्त्री असं मानून रचना केलेल्या आहेत. म्हणजे हे स्त्रीरूपक अशी ही विरहिणी असते. संत ज्ञानेश्वरांनी यामध्ये अतिशय मोठं असं योगदान दिलेलं आहे. खऱ्या अर्थाने विरहिणी हा प्रकार मराठी साहित्यामध्ये जो कोणी अजरामर केला असेल तर तो होता संत ज्ञानेश्वरांनी. त्यांनी रचलेल्या विरहिणी ह्या आपल्यासाठी अतिशय मोठं असं वैभव आहेत आणि एक अतिशय सुंदर विरहिणी त्यांची आहे. मी नक्की ऐकवणार आहे ती तुम्हाला. पण त्याचं सादरीकरण जे असतं ते हळुवार आणि आर्तचालीमध्ये होतं. कारण अर्थातच हे यामधून दुःख व्यक्त करण्याची जी पद्धत आहे आणि त्यामुळे त्याला अतिशय हळुवार अशी चाल असते. आणि काही शास्त्रीय संगीताचा आणि भावसंगीताचा मेळ इथे बघायला मिळतो. म्हणजे नुसतं सुगम संगीत भावगीत नाही आहे आणि नुसतं नाट्यसंगीत तर नाही आहे, तर या दोन्हींचा मेळ आपल्याला या विरहिणीमध्ये ऐकायला मिळतो. ऐकूया संत ज्ञानेश्वरांची ही विरहिणी.

0: श्रोतेहो, महाराष्ट्रातल्या विविध संगीत प्रकारांविषयी आपण बोलतो आहोत, तर त्यामधला पुढचा प्रकार जो आहे तो आहे वीररस पूर्ण असा पोवाडा. अर्थातच पोवाडा हे आपल्या इतिहासाचं एक दर्शन घडवणारा असा एक साहित्य प्रकार आहे आणि अत्यंत लोकप्रिय आणि ऐतिहासिक वीररस पूर्ण अशी ही रचना असते. या प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज, पेशवे आणि इतर इतिहासकालीन योद्ध्यांच्या शौर्याचं, युद्धाचं आणि तिथल्या ऐतिहासिक घडलेल्या घटनांचं वर्णन यामध्ये केलं जातं. सादरीकरण अर्थातच शाहिरांच्या मार्फत होतं आणि हे शाहीर हातात डफ घेऊन आणि त्यांच्या साथीला त्यांचे तुणतुण आणि टाळ्यांच्या साथीने कोरस गात असतात आणि असं हे अतिशय वीररस पूर्ण असं सादरीकरण असतं. अर्थातच अनेक प्रसिद्ध पोवाडे आहेत आणि आपण यापूर्वीही ऐकलेले आहेत. एक प्रकारचा जोश संचारतो आपल्याला ते जी जी जी ऐकताना. तर असाच एक वेगळा छानसा पोवाडा ऐकूया. मंडळी, पोवाडा मी लावणारच आहे पण आता प्रश्नमंजुषेची वेळ सुद्धा निघून चालली आहे, तर आता आपला प्रश्नमंजुषेमधला पहिला प्रश्न मी विचारते की मगाशी आपण गवळणींचे प्रकार बघितले, गवळणी एक गवळणही ऐकली, तर कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ही एक प्रसिद्ध गवळण आहे, तर ती कुठल्या चित्रपटातली आहे त्याचं नाव तुम्ही मला सांगायचं. मी प्रश्न पुन्हा एकदा विचारते, कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ही प्रसिद्ध गवळण कुठल्या चित्रपटामधली आहे. आणि आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35 आणि मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 022 हा एसटीडी कोड आहे.
1: खल खुदा का मुल बादशाह का हुकूमत है सिपाही की,
2: हुकूमत है सिपाही.

0: उठली घोड्यावरती मांड ठोकली पुढी झोकली फळी फोडली वायुगतीने निघून गेली
1: वायुगतीने निघून गेली वायुगतीने निघून गेली
0: मुंदर काची घेऊन ताची झाची वाली निघे

मंडळी, संगीतातल्या प्रकारांविषयी आपण बोलतोय तर यामधला पुढचा प्रकार आहे गोंधळ आणि जागरण. अतिशय आध्यात्मिक असा हा प्रकार आहे आणि अनेक घरांमध्ये शुभ कार्य झाल्यानंतर गोंधळ आणि जागरण केला जातो. देवीचा किंवा खंडोबाचा हा गोंधळ किंवा जागरण हा प्रकार असतो. वाघ्या आणि मुरळी असतात, ते हा प्रकार सादर करतात. अतिशय नयनरम्य आणि ऐकायला सुद्धा छान वाटणारा असा हा प्रकार आहे खंडोबाचा. एक जागरण ऐकूया.

मंडळी, प्रश्नमंजुषेमधला मी पहिला प्रश्न असा विचारला होता की कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ही गवळण कुठल्या चित्रपटामधली आहे. आपल्या अनेक श्रोत्यांनी योग्य उत्तर माझ्यापर्यंत पोचवलेलं आहे, तर मी उत्तर आधी सांगते. मथुरेच्या बाजारी ही गवळण जी आहे ती नटरंग या चित्रपटामधली आहे. आणि योग्य उत्तर माझ्यापर्यंत पोचवले त्या श्रोत्यांची नावं आहेत शुभांगी कारेकर, दीपा पालकर, ज्ञानेश्वर जठार, पंकज मोहोड, नीलम राणे, मिलिंद टिपणेस, अरुण गावकर, चंदा आमरे आणि संजय गांधी. या सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन.

देन आणि लगेचच आपण आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न असा आहे की अतिशय सोपा प्रश्न आहे. मी मगाशी फटका हा प्रकार ऐकवला आणि त्याविषयी मी माहितीसुद्धा सांगितली, तर हा जो फटका हा संगीताचा जो प्रकार आहे तो खऱ्या अर्थाने कोणी लोकप्रिय केला, त्यांचं नाव तुम्ही मला सांगायचं आहे. खरं तर आपण शाळेमध्ये शिकलोय त्यामुळे फटका म्हटल्यानंतर लगेचच पुढे त्या माणसाचं नाव येतं, पण तरी पण मी अगदी सोपा म्हणून हा प्रश्न विचारला आहे. फटका हा प्रकार खऱ्या अर्थाने कोणी लोकप्रिय केला, त्यांचं नाव तुम्ही माझ्यापर्यंत पोचवायचं आहे. आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35, आणि मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 022 हा STD कोड आहे. आपली उत्तरं लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोचवा. आणि संगीतातला अजून एक प्रकार लावणी, जो सगळ्यांना माहिती आहे, ज्याविषयी सगळ्यांना माहिती आहे, ऐकूया ही छानशी लावणी.

मंडळी, संगीताचे प्रकार आपण बघतो आहोत, तर त्यामधला एक प्रकार आहे जो अतिशय ऊर्जा देणारा, उत्साहवर्धक असा हा प्रकार आहे आणि जो आपण टाळूच शकत नाही, तो आहे कोळी गीतं. कोळी गीत म्हटलं की लगेच आपले पाय थिरकायला लागतात आणि ढिंचॅक ढिंचॅक लगेच आपल्या डोक्यामध्ये चालू होतं. आपण लहानपणापासून खूप प्रकारची, विविध प्रकारची कोळी गीतं ऐकलेली असतील आणि छान मस्त खुशाल चेंडू जगणारा हा समाज असतो आणि छान मजेत आपलं आयुष्य घालतात आणि अगदी नाचत गात छान समुद्राची सगळी सेवा करत असतात असं म्हणायला हरकत नाही. आणि लहानपणापासून आपण एकदा तरी शाळेमधल्या आपल्या गॅदरिंगमध्ये एकदा तरी प्रत्येकाने कोळी गीतावरती नृत्य हे केलेलं असणार आहे. अर्थातच पुढचं एक छानसं कोळी गीत ऐकूया, पण त्याआधी मी प्रश्न एकदा सांगते. आपला प्रश्न असा विचारला आहे मी की फटका हा प्रकार खऱ्या अर्थाने कोणी लोकप्रिय केला, त्यांचं नाव माझ्यापर्यंत पोहोचवायचं आहे. आणि आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 34 आणि 45 15 41 35. मुंबई बाहेरच्या श्रोत्यांसाठी 02 हा STD कोड आहे. आपली उत्तरं माझ्यापर्यंत लवकरात लवकर पोचवा आणि तोपर्यंत

श्रोतेहो, आपण बोलत होतो संगीतातल्या विविध प्रकारांविषयी, जे थोडेसे विस्मृतीत गेलेत किंवा जे आपण नेहमी ऐकत नाही अशा या प्रकारांविषयी आपण बोलत होतो. अजूनही बरेच प्रकार आहेत जे आपण सहसा ऐकत नाही, तर आजच्या या विचित्र संगीत दिनाच्या निमित्ताने आपण हे सगळे प्रकार जरूर ऐकूया. आणि आपला प्रश्नमंजुषेमधला दुसरा प्रश्न मी असा विचारला होता की फटका हा प्रकार खऱ्या अर्थाने कोणी लोकप्रिय केला, त्यांचं नाव मला सांगायचं होतं. आणि आपल्या अनेक श्रोत्यांनी अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि अजूनही फोन येत आहेत, पण आता घड्याळ थोडंसं आपल्याला खुणावतं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे, अनंत फंदी यांनी फटका हा प्रकार खऱ्या अर्थाने प्रसिद्ध केला, लोकप्रिय केला. आणि अर्थातच त्यांचा बिकटवाट वहिवाट नसावी हा आपल्याला सगळ्यांनाच आपल्या अभ्यासक्रमामधून गेला आहे, मी मगाशी ऐकवला सुद्धा. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर दिलेलं आहे ते श्रोते आहेत शुभलक्ष्मी मस्तकार, शेखर खिरे, दीपा पालकर, मंगला शेठ, नीलम राणे, अरुण गावकर, काशीनाथ क्रमवंत, चंदा अमरे, संजय गांधी, गीता धुरी, दीपाली विचारे, माधुरी पोटे, पंकज मोहोड आणि विद्या गिजरे. या सगळ्यांनी आपल्या या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे त्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. आणि आता रंजक सफरमध्ये इथेच थांबायची वेळ झालेली आहे. दुपारी ठीक 1 वाजता आपण दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या ऐकू शकता. आणि अर्थातच आपली भेट पुन्हा पुन्हा होतच राहील, पण काळजी घ्या, काळजी करू नका. आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या, हसत राहा, आनंदात राहा. आणि आजच्या दिवसापुरता मला आदिती काळेला निरोप द्या. आणि जाता जाता एक छोटासा नाही म्हणता येणार, एक अतिशय प्रसिद्ध असा प्रकार आपला राहिला होता, तर तो मी आता ऐकवणार आहे. तो आहे गझल. तर आता ही एक छानशी गझल ऐकूया. आणि आजच्या दिवसापुरता मला आदिती काळेला निरोप द्या. नमस्कार.

विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एम ने पटकावलं विजेतेपदक. आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. जपान इंडिया बिझनेस कन्सल्टेटिव्ह कमिटी आणि जपान चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री यांच्याबरोबर जपानमधल्या भारतीय दूतावासानं आयोजित केलेल्या गोलमेज बैठकीत ते बोलत होते. भारत जपान राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून दोन्ही देशांनी व्यावसायिक सहकार्य वाढवण्यावर भर दिला पाहिजे असं ते म्हणाले. भारताकडे तरुण आणि कुशल मनुष्यबळ मुबलक असून जपानी कंपन्यांना त्याचा उपयोग होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुक्त व्यापारासाठी भारताची बोलणी 8 ते 9 जागतिक संघटनांबरोबर सुरू आहेत अशी माहिती देऊन ते म्हणाले की लवकरच एकूण व्यापाराच्या 75% उलाढाल मुक्त व्यापार करारांमधून होईल. गोयल सध्या 4 दिवसांच्या जपान दौऱ्यावर असून त्यांच्यासोबत 200 सदस्यांचं शिष्टमंडळही आहे. गल्फ कोऑपरेशन काउन्सिल या आखाती देशांच्या संघटनेबरोबर भारताची मुक्त व्यापार करारासंदर्भात चर्चा सुरू आहे. भारताचे सौदी अरेबियातले राजदूत श्री विपुल आणि GCCचे महासचिव जेसेम मोहम्मद अल्बुदैवी यांच्या नेतृत्वाखाली चर्चा झाली. गेल्या फेब्रुवारीमध्ये या करारासंबंधी मार्गदर्शक तत्वांच्या मसुद्यावर दोन्ही पक्षांच्या स्वाक्षऱ्या झाल्या होत्या. भारताचं ब्रिक्समधलं अग्रस्थान हे माणुसकी प्रथम या तत्वावर आधारित आहे असं प्रतिपादन ब्रिक्सचे शेर्पा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव सुधाकर दलेला यांनी केलं आहे. लखनौमध्ये 18व्या ब्रिक्सच्या शैक्षणिक चर्चासत्राच्या उद्घाटनाच्या वेळी ते बोलत होते. देशभरात 30 ठिकाणी 400 अधिक बैठका आयोजित केल्या आहेत अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्लीत 2 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतीनं होणाऱ्या या परिषदेत देशभरातले विविध सुरक्षा आणि पोलीस दलांचे 850 अधिक वरिष्ठ सहअधिकारी सहभागी होणार आहेत. देशांतर्गत सुरक्षा, सीमा व्यवस्थापन आणि नव्या आव्हानांवर यामध्ये चर्चा केली जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2016 पोलीस महासंचालक परिषदेत दिलेल्या निर्देशानुसार दरवर्षी या परिषदेचं आयोजन केलं जातं. तज्ञ आणि तळागाळात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुभवातून राष्ट्रीय सुरक्षेपुढच्या मोठ्या आव्हानांवर उपाय शोधणं हा या वार्षिक परिषदेचा मुख्य उद्देश आहे. झारखंड संयुक्त नागरी सेवापूर्व परीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची CBI चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानं आज केंद्र सरकार, झारखंड सरकार आणि झारखंड लोकसेवा आयोगाला नोटीस बजावली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं या प्रकरणी उत्तर मागवलं आहे. या प्रकरणाची CBI किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींमार्फत कालबद्ध चौकशी व्हावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे वकील मनन कुमार मिश्रा यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते हरिशरण देवगण यांनी वकील सत्यम सिंग राजपूत यांच्यामार्फत ही जनहित याचिका दाखल केली आहे. झारखंड लोकसेवा आयोगानं 19 एप्रिल 2026 रोजी घेतलेल्या या परीक्षेच्या पारदर्शकतेवर आणि विश्वासार्हतेवर याचिकेत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा 19 वर्षीय ग्रँडमास्टर प्रणेश एम याने जर्मनीच्या वादिम पेट्रोव्स्की याला हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेच्या 9व्या आणि अंतिम फेरीत हरवून स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे. तमिळनाडूच्या प्रणेशने 9व्या फेरीत 7 गुण मिळवले. इस्रायलचा बोन्स्टीन, युक्रेनचा आंद्रेई वोलोकितीन आणि भारताचा कार्तिक वेंकटरमन या 3 खेळाडूंशी टायब्रेक होऊन प्रणेशला विजेतेपद मिळालं. हंगेरीतल्या भारतीय दूतावासानं प्रणेशचं अभिनंदन केलं आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 2ऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज भारतानं 450 पर्यंत मजल मारली आहे. काल जायबंदी झाल्यामुळं मैदान सोडावं लागलेला ऋषभ पंत आज पुन्हा मैदानात उतरला. त्यानं 63 धावा केल्या. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 7 बाद 450 धावा झाल्या होत्या. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आज पहाटे आग लागून 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला. रुग्णालयाची ही इमारत नवीन होती आणि या विभागात अपुऱ्या दिवसांच्या किंवा गंभीर परिस्थितीतल्या 39 नवजात बालकांवर उपचार सुरू होते. या दुर्घटनेत 3 नवजात अर्भकांचा मृत्यू झाला तर 4 बालकांवर उपचार सुरू असून 1 बालकाची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटनेत भाजलेल्या बालकांना इतर रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं असून मृत बालकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याच्या आरोग्य विभागाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मराठी भाषा आणि व्याकरण तज्ञ डॉक्टर यास्मिन शेख यांचं आज पुणे इथं निधन झालं. त्या 101 वर्षांच्या होत्या. जू कुटुंबात जन्मलेल्या यास्मिन शेख यांचं पूर्वाश्रमीचं नाव जेरुशा रुबेन असं होतं. मुंबईच्या शीव इथं SIES महाविद्यालयात त्या 6 वर्ष मराठी विभाग प्रमुख होत्या. बालभारतीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकांचं इतर सदस्यांच्या सहकार्यानं 7 वर्ष त्यांनी संपादन केलं. त्यांचा बालभारतीच्या संशोधन विभागातर्फे प्रसिद्ध झालेल्या कार्यात्मक व्याकरणाच्या पुस्तक निर्मितीत महत्वाचा सहभाग होता. ED अर्थात सक्तवसुली संचालनालयानं आज उत्तर प्रदेशात मुझफ्फरनगर आणि गाझियाबाद इथं तसंच हरियाणात फरीदाबाद इथल्या 9 ठिकाणांवर करसंबंधित प्रकरणे छापे टाकले. सुमारे 9 कोटी 63 लाखांची बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट फसवणुकीने मिळवल्याच्या आणि हस्तांतरित केल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. बिहारमध्ये गंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं पाटणा, वैशाली, भोजपूर, बक्सर, भागलपूर, मुंगेर, समस्तीपूर आणि बेगुसराय या जिल्ह्यांमध्ये 100 एकर शेती पाण्याखाली गेली आहे. पूरपरिस्थिती गंभीर होत चालल्यानं बिहार सरकारनं पश्चिम बंगाल सरकारला फरक्का बॅरेजचे सर्व दरवाजे उघडण्याची विनंती केली आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटकचा किनारी भाग, आंध्र प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, गंगेच्या खोऱ्यातला पश्चिम बंगाल, झारखंड, केरळ, माहे या भागात उद्यापर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जपानमधल्या कंपन्यांनी भारतात अधिकाधिक व्यवसाय विस्तार करावा असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांचं आवाहन. झारखंड परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि राज्य लोकसेवा आयोगाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस. हंगेरीच्या कनिझा खुल्या बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर प्रणेश एमने पटकावलं विजेतेपदक. आणि अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशू अतिदक्षता विभागात आग लागल्यानं 3 अर्भकांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. दुपारचे 2:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकणार आहोत प्राजक्ता काकटकर यांनी गायलेला राग मुलतानी. विलंबित आणि द्रुत बंदिश 3 तालात निबद्ध आहे. विलंबित बंदिशीचे बोल आहेत कवन देस गई, द्रुत बंदिशीचे बोल आहेत सुरजाना लुगवाको. त्यांना तबला साथ आहे प्रसून चटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ आहे अभिषेक काठे यांची. ऐकूयात तर प्राजक्ता काकटकर यांनी गायलेला राग मुलतानी.

श्रोतेहो, आत्ताच आपण नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्राजक्ता काकटकर यांनी गायलेला राग मुलतानी ऐकलात. त्यांना तबला साथ होती प्रसून चॅटर्जी यांची आणि हार्मोनियम साथ होती अभिषेक काठे यांची. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून देखील ऐकू शकता.

श्रोते हो सादर करीत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजित कार्यक्रम हॅलो फार्मर्स।

0: नमस्कार श्रोते हो, 100.1 MHz FM गोल्ड वर हॅलो फार्मर्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत। मातीशी नातं असणारा माणूस कधीच उपाशी राहत नाही, कारण माती फक्त अन्न देत नाही, ती जगण्याची दिशा देते। हीच माती जेव्हा ज्ञानाला भेटते, उद्योजकतेला भेटते, निसर्गाशी असलेल्या नात्याला भेटते, तेव्हा जन्माला येतो एक नवा विचार, कृषी उद्योजकतेचा। नमस्कार, मी संदीप लोखंडे आणि आपण ऐकत आहात 100.1 MHz FM गोल्ड। आजचा विषय आहे कृषी उद्योजकता मातीतून माणसांपर्यंत। शेतात पिकणाऱ्या प्रत्येक दाण्यामागे एक शेतकरी असतो, पण त्या दाण्याला योग्य बाजारपेठ मिळाली, त्याची योग्य किंमत मिळाली, ग्राहकाचा विश्वास मिळाला, तर तोच शेतकरी फक्त उत्पादक राहत नाही, तो बनतो उद्योजक। आणि आज या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत आहेत एक असे व्यक्तिमत्व ज्यांच्यासाठी शेती म्हणजे केवळ व्यवसाय नाही, तर मन, माती, माणूस या तीन शब्दांना जोडणारी एक विचारधारा आहे। त्यांनी गेले 20 पेक्षा अधिक वर्षे शिक्षण आणि उद्योजकता क्षेत्रात काम केलं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी, निसर्ग आणि जागरूक ग्राहक यांच्यामध्ये विश्वासाचा पूल उभारण्याचं काम ते सातत्याने करत असतात। आणि आपण आहात संदीप रघुनाथ मोरे। संदीपजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे, वेलकम टू द स्टुडिओ।
1: थँक्यू, धन्यवाद संदीपजी।
0: आणि आपण पटकन कार्यक्रमाला सुरुवात करूया। माझा पहिला प्रश्न असा असेल आपल्याला की कृषी उद्योजकता म्हणजे नेमकं काय, किंवा शेती करणारा प्रत्येक शेतकरी उद्योजक होऊ शकतो का?
1: हा, खूप छान प्रश्न आहे संदीपजी। ॲक्च्युली जर खरं म्हणायला गेलं तर कृषी उद्योजकता असा कुठे अधिकृत असा शब्द कुठला तुम्हाला डिक्शनरी किंवा कुठे मिळणार नाही आहे। ओके, पण मला असं सांगायचं की शेतकरी हा ऑलरेडी उद्योजक असतो। तुम्ही बघा, हा इज अ एंटरप्रिनर, तो जेवढी मोठी रिस्क घेतो तो कुठल्याही आतापर्यंतच्या क्षेत्रामध्ये एवढी मोठी कोणी रिस्क घेत नाही आहे भारतीय ज्या शेतीच्या ज्या भागामध्ये उद्योजकतेमध्ये, कारण हा पावसावर अवलंबून असतो। ही मोठी सर्वात रिस्क आहे, पिकांचा कधी येणं आहे कधी नाही आहे, कधी भाव भेटला कधी भाव नाही भेटला,
0: बरोबर,
1: कधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नैसर्गिक आपत्ती आली की त्याला सामोर, एवढ्या मोठ्या रिस्क कुठल्या व्यवसायामध्ये नसतील त्याच्यापेक्षा अधिक तो रिस्क शेतकरी घेतो, म्हणजे हा खऱ्या अर्थाने उद्योजक आहे असं मला वाटतं।
0: श्रोते हो, आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता। आपण कॉल करू शकता 0224515413 0224515413 आपल्यासोबत आहेत आपले आजचे गेस्ट संदीप रघुनाथ मोरे, आणि आपणही थेट त्यांच्याशी संवाद साधू शकतो। आपण पटकन जाऊया, एक छानसं गाणं ऐकूया आणि आपले कुठले श्रोते लाईनवर आहेत आपण पाहूया।

0: हॅलो फार्मर्स या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपल्यासोबत एक आपले श्रोते जुळलेले आहेत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: सर आपलं नाव बोला.
2: नमस्कार सर, मी योगीराज मस्के जिल्हा वाशिम इथून बोलतो.
1: नमस्कार, बोला योगेशजी, बोला.
2: तर माझा प्रश्न असा आहे साहेब की आता मी हळदीचं उत्पन्न मागच्या जवळपास 2009 पासून घेऊन राहिलो. मी हळकुंड तयार करून विकतो समजा मार्केटले, पण मले याच्यासाठी मला परवाना काढायचा आहे पावडर निर्मितीसाठी.
1: बरोबर बरोबर.
2: तर पावडर निर्मितीसाठी त्याच्याबरोबर मला जोडीनं याच्याबरोबर मोरिंगा पावडर निर्मितीसाठी पण मला मार्गदर्शन पाहिजे.
1: ओके ओके ओके. आता हे जे तुम्हाला जे लायसन्स वगैरे जे
0: काढायचे, आपण उत्तर रेडिओवर ऐका. धन्यवाद आपल्या कॉलसाठी. रेडिओवर उत्तर ऐका. थँक्यू. हा सर बोला ना.
1: हा, खूप छान प्रश्न केला त्यांनी, कारण हळदीच्या उत्पादनामध्ये त्यांना जे काही लायसन्स वगैरे लागतात हे त्यांना सरकारी दरबारातूनच तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं.
0: बरोबर.
1: ओके, आणि आला भाग तो मोरिंगा पावडरचा, कारण मला असं वाटतं की बाजारात त्यांना किती मागणी आहे हे पण तुम्ही पाहिलं पाहिजे, कारण ग्राहक खरंच तेवढे तुमचा पावडर घेणार, कारण तेवढी अवेअरनेस त्यांनी चांगली केलेली आहे का. आता जर तुम्ही बघितलं की हळदीच्या पॅकिंग किंवा बनवलं जातं, पण त्याच्या पॅकेजिंग आहे किंवा ग्राहकापर्यंत ते पोहोचवण्याच्या ज्या काही पद्धती आहेत, जाहिराती घ्या किंवा त्यांच्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणे आहे, किंवा ही माझी हळद हा अशी इतर हळदींपेक्षा का बेस्ट आहे,
0: काय वेगळं
1: आहे, हे जे सांगणं आहे ना, हे खूप मला वाटतं की हे खूप महत्वाचं असणार आहे. कारण हा आपण बरेचसे आपले जे शेतकरी बंधू आहेत ना, हे निर्मितीमध्ये खूप मास्टर आहेत, म्हणजे नो डाऊट की त्यांचा कोणी हात धरेल अलक्ष्य. पण मला असं वाटतं की त्यांचा बाजार, व्यापाऱ्यांचा जो व्यापारी जसा बाजार करतो, शेतकरी जसा शेती पिकवतो आणि ग्राहक जसा पैसे मोजतो ना, जेव्हा शेतकऱ्याला या मातीसोबत तेव्हा बाजारभाव जेव्हा कळेल ना, तेव्हा नक्कीच मला असं वाटतं त्याला ग्राहकाची भाषा समजायला सुरुवात होईल.
0: बरोबर.
1: आणि मला वाटतं की ह्याच्या बॅकलाईनला ज्या काही गव्हर्नमेंटचे लायसन्स वगैरे आहेत ते खरंच केलेच पाहिजेत आपण.
0: म्हणजे सरकारी ज्या काही स्कीम्स आहेत त्याचं तुम्ही ज्ञान अजून घ्या आणि ते माहिती असणं खूप गरजेचं आहे. आणि पॅकेजिंग वगैरे हाही मुद्दा आहेच आहे.
1: हा, त्याचं प्रशिक्षण ऑलरेडी मार्केटमध्ये मोठ्या स्वरूपामध्ये सुरू आहे. मला असं वाटतं की आपल्या शेतकरी बंधूंनी घ्यावं.
0: बरं, एक अजून एक आपल्याकडे श्रोता लाईनवर आहेत, आपण पाहूया ते काय म्हणतात. हॅलो, मला वाटतं लाईन कटलेली आहे, लाईन कट ऑफ झालेली आहे. सर, शेतकऱ्याच्या मानसिकतेत कोणता बदल होणं गरजेचं आहे असं आपल्याला वाटतं?
1: क्या बात आहे संदीपजी, खूप म्हणजे बोलतो ना गाभामध्ये तुम्ही हात घातलात. तुम्हाला कल्पना नसेल पण मी बऱ्याचशा गावातल्या शाळांमध्ये जातो, कधीतरी सहज फेरफटका मारतो, तेव्हा मी त्यांना विचारतो रे बाबा तुम्हाला काय बनायचं आहे. तुम्ही बिलीव्ह नाही करणार, सर्व मुलं आहेत ना वेगवेगळ्या क्षेत्रांची नावं सांगतात. म्हणजे शेतकरी बनायचं हे उत्तरच मिळत नाहीये. आज शहरातल्या मुलांना जरी मी विचारलं तरी बाबा काय तुम्हाला बनायचं आहे, तर त्यांना हे उत्तरच नाही देत, कारण आपली मानसिकता आहे ना, आपल्या शालेय शिक्षणापासून सुरुवात होते आणि आज ते कुठेतरी आहे ना ते स्टॉप झालेलं आहे. म्हणजे मला शेतकरी जर बनायचं असेल, म्हणजे तुला जर अभ्यास नाही केलास तर तू शेतकरी बनणार, ही मानसिकता खूप डेंजर आता ती फोपावली गेलेली आहे. म्हणजे गावामध्ये पण हेच सांगतायत, तू जर शिकला नाहीस ना मग तुला माझ्या हरकत राबावं लागणार, शेती करावं लागेल. पण मला असं वाटतं की आपल्या काही लोकांनी हा दृष्टिकोन बदलला पाहिजे, कारण शेती म्हणजे फक्त नांगर किंवा ट्रॅक्टर नाही आहे. आता AI आला आहे किंवा ड्रोनचा जो
0: जमाना आहे, नवीन नवीन
1: डेटा आहे, किंवा फूड प्रोसेसिंगच्या ज्या सिस्टम्स मशिनरी नवीन नवीन आहे, त्या बायोटेक्नॉलॉजी वाढते, किंवा ब्रँडिंगच्या दिवसेंदिवस मिनटामिनटाला म्हणजे बरेचसे बदल घडत आहेत. म्हणजे हा जो ई कॉमर्सचा जो टर्म आहे ना, हा जो बदलतोय ना, म्हणजे डायरेक्ट टू कंझ्युमर, याच्याशी आता आपण जोडले जाणार. म्हणजे मला काही दिवसांतर फार्मरची व्याख्याच काही दिवसांतर बदलली होणार आहे. आणि म्हणजे बघा ना, विचार करा ना, शेतकरी आता जसं मी लास्ट टाइमला बोललो तुम्हाला, मातीशी जोडलाय, किंवा व्यापारी हा बाजारपेठेशी जोडलाय, आणि ग्राहक हा पैशाशी जोडलेला आहे. जेव्हा शेतकरी हा मातीबरोबर बाजाराशी जोडला जाईल आणि जेव्हा तो ग्राहकाला समजून घेईल ना, तेव्हा सर्वात जो ताकदवान असेल ना
0: तो शेतकरी असेल. वा वा,
1: लक्षात घ्या,
0: सुंदर. आणि आपण असंच नेहमी मनात धरूया की शेतकरी असाच हो.
1: हा, आणि हे पेरलं पाहिजे, शाळेतूनच हे पेरलं
0: पाहिजे. खूप छान, खूप छान. आपणही थेट संवाद साधू शकता. नंबर आपल्याला माहिती आहे 0224515 4134 0224515 4135 वर.

0: हॅलो फार्मर्स या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संदीपजी, माझा पुढचा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी, शेतकऱ्याने मी फक्त पिकवणार या विचारातून मी माझ्या उत्पादनाचा ब्रँड तयार करणार या विचाराकडे कसं वळावं?
1: ओके, खूप छान प्रश्न आहेत संदीपजी. जर तुम्ही बघितलं तर बघा ना एक की शेतकरी जो आहे हा उत्पादन पिकवण्यावरती त्याचं खूप लक्ष असतं. आज तुम्ही जर ग्राहक बघितलात, एक शहरातला ग्राहक हा एक सुरक्षित अन्न त्याला पाहिजे किंवा
0: बरोबर
1: शुद्ध अन्न पाहिजे त्याला ह्या गोष्टींशी आहे. आणि ह्या सर्वांमधून एक सर्वात महत्वाची गोष्ट येते ती म्हणजे विश्वास. असं म्हणजे ह्या विश्वासाठी झालर खूप महत्वाची आहे. आणि आज जी शेतकऱ्यांची जी मानसिकता जी झालेली आहे की आपल्याला फक्त पिकवायचं असं न करता त्यांनी स्वतःच्या ब्रँड डेव्हलपमेंटसाठी जर प्रयत्न करायचा असेल तर त्यांनी तीन गोष्टींवर विचार करावा. एक तर गुणवत्ता, एक प्रामाणिकपणा आणि एक सातत्य.
0: वा,
1: तुम्ही जर बघितलं तर प्रामाणिकपणा हा गुणवत्ता त्याच्याकडे जवळ होतो पण प्रामाणिकपणा हा कुठेच हे नाही आहे. म्हणजे इथे कुठे ना कुठेतरी भेसळ आहेच. ओके, लक्षात येते ना. मग सातत्य पण मग काय होतं की आज नाही भेटलं की जाऊया पुन्हा आता सोडूनच देऊया असे
0: कारण पण असतील.
1: हा, बरीच कारण आहेत त्याची
0: खरं तर.
1: आणि जर तुम्ही बघितलं तर इथे मला असं वाटतं त्यांनी पर्सनल ब्रँडवर खूप भर द्यावा. कारण आज शेतकऱ्यांच्या आहेत ना, पर्सनल ब्रँड घ्या किंवा त्यांच्या कंपनीचे ब्रँड घ्या याच्यावरती त्यांचं लक्ष तेवढं म्हणावं तेवढं त्यांनी अधिक वाढवलं पाहिजे. म्हणजे कमी आहे पण ते वाढवलं पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेणं किंवा चर्चासत्र गट चर्चा करणं किंवा चांगल्या व्यक्तींच्या संपर्कातून माहिती घेणं हे प्रोसेस असल्या पाहिजेत. कारण आता टेक्नॉलॉजी एवढी हे झालेली की मोबाईलवरती ह्या सर्व फ्री ऑफ कॉस्ट सर्व गोष्टी उपलब्ध आहेत.
0: सर्व बरोबर
1: आहेत
0: आणि हे सगळं करून डेफिनेटली तुम्ही खूप पुढे जाऊ शकता.

0: चांगला वापर
1: ब्रँड तुम्हाला जर का ब्रँड म्हणजे मला असं वाटतं की ब्रँड म्हणजे तुम्ही सातत्य तुमचा प्रामाणिकपणा जे तुम्ही फक्त चांगला लोगो टाकला किंवा चांगला पॅकेजिंग केलं म्हणजे ब्रँड नव्हे
0: बरोबर
1: लोकांच्या मनात तुम्ही विश्वास क्रिएट करणं म्हणजे ब्रँड आणि ते पण कधी होणार जेव्हा तुमचा प्रामाणिकपणा आणि सातत्य जेव्हा असतं तेव्हा विश्वास क्रिएट
0: तुमचं काम चांगलं असेल ऑफकोर्स तुम्ही काम चांगलं करताच पण तुम्हाला तो योग्य बाजारभाव मिळणं हे खूप गरजेचं आणि त्यासाठी या लागणाऱ्या बाकीच्या गोष्टी आहेत ते खूप महत्त्वाचं आहे. एक एखाद्या शेतकऱ्याकडे जर 2 ते 3 एकर जमीन आहे आणि मोठी गुंतवणूक करण्याची क्षमता नाही तर तो कृषी उद्योजकतेची सुरुवात कुठून आणि कशी करू शकतो?
1: खूप छान आहे. माझा एक मित्र आहे प्रवीण दादा आम्ही ज्याला बोलतो त्याचा एक मामे भाऊ आहे तुम्हाला वाटतं अलिबाग मध्ये अलिबाग रोह्या भागामध्ये ना कलिंगडच्या शेती करतो तो प्रॅक्टिकली तो एका JSW सारख्या त्या तिथे कंपनीत कामाला होता ते जॉब सोडलं आणि त्यांनी 1 एकर मध्ये कलिंगडची लागवडीला सुरुवात केली.
0: बरं
1: तुम्ही बिलीव्ह नाही करणार त्या मुलाने म्हणजे एक साधारणपणे 22-23 वर्षाचा मुलगा जस्ट कॉलेज कम्प्लीट झालं होतं आणि जॉबला करून नंतर तो म्हणजे कॉलेज संपताच त्यांनी काही 2-3 वर्ष जॉब केला आणि नंतर शेती क्षेत्रामध्ये उतरला.
0: बरं
1: आणि आज तो लाखो रुपयाची उलाढाल करतोय कलिंगड विकून. म्हणजे तुम्ही बिलीव्ह नाही करणार की लास्ट टाइमला त्यांनी मला वाटतं एक्सपोर्ट करायला सुरुवात केलेली आहे.
0: बरं
1: हा आणि हे त्यांनी त्याचं 1 एकर तर लँड आहेच आहे. आता तिकडेही अलिबाग रोह्यामध्ये ना बरेचसे लोक जमिनी करत नाही आहेत शेतकरी हा प्रकार खूप कमी झाला. मग त्यांनी रेंटवर घ्यायला सुरुवात केली.
0: बरं
1: आणि तिकडे कलिंगडची लागवड सुरुवात केली आणि तो अनेक अशा लोकांना आता काही शेतकऱ्यांना सोबत घेऊन पण त्यांना त्यांच्याकडून लागवड करून घेतोय आणि तो म्हणजे आता तो 26-27 वर्षाचा असेल एक साधारणपणे आता कारण 2-3 वर्षापूर्वी कमी वयात हे करून
0: एक्सपोर्ट करायला सुरुवात केली.
1: पण त्याला तुम्हाला किती एरिया एकर आहे असं नाही मॅटर करणार आहे. तुमची जर उत्साह असेल आणि तुम्हाला जर तेवढ्या एरियामध्ये पण तुम्ही खूप चांगल्या रीतीने पिकांची पण मार्केटची गरज नक्की काय आहे ना हा पार्ट लक्षात घेऊनच तुम्हाला काम करावं लागेल.
0: मार्केटची गरज किती आहे आणि त्या हिशोबाने आपण सप्लाय करायचं.
1: हा हा असा हा खूप मोठा गाभा आहे कारण ही ओळखता यायला पाहिजे. ही खरी स्किल आहे. तुम्हाला मार्केटची नीड कळली पाहिजे आणि हे जेव्हा शेतकरी बंधूंना जेव्हा ज्या शेतकरी बंधू सतर्क आहे या गोष्टीमध्ये मग तो त्या पद्धतीने लागवड करतो किंवा त्या पद्धतीने कमी ह्याच्यामध्ये पण तो सतत आपलं उत्पादन बदली करून करून तो आपल्या त्या जे ठराविक ठरवलेला जो गोल आहे की एवढं मला
0: उत्पादन करायचंच आहे तर ते उत्पादन तो करतोच करतो. आपली चर्चा अशीच रंगणार आहे. आपण अजूनही आम्हाला कॉल करू शकता 02245154134 वर 02245154135 वर.

हॅलो फार्मर्स या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. संदीपजी, तुम्हाला अजून एक प्रश्न असा विचारायचा आहे की गावातील नैसर्गिक आणि पारंपरिक उत्पादने शहरातील कुटुंबापर्यंत पोहोच

0: काम आपण करता, तर आज शहरामध्ये ऑर्गॅनिक, नॅचरल, ट्रेडिशनल अशा शब्दांकडे आकर्षित होतो आपण. पण प्रत्येक नैसर्गिक उत्पादन खरंच नैसर्गिक आहे का? का ग्राहकाने उत्पादन घेताना कोणत्या गोष्टी तपासायला हव्यात?
1: क्या बात आहे, खूप छान क्वेश्चन विचारला संदीपजी. बेसिकली आता हे सर्व शब्द आहेत ना, हे मार्केटिंग वर्ड झालेले आहेत. ऑर्गॅनिक वगैरे वरती कसं एक छानसं असं लेबल लावलेलं आहे आणि आता ते विकलं जात आहे असं. पण मला असं वाटतं की वेगळ्या पद्धतीने की आपण जी काही आम्ही उत्पादन विकतोय हे बऱ्याच वेळेला आपल्याकडे बघूनच लोक घेत आहेत, कारण हा खरंच पारदर्शकता मेंटेन करतोय का, किंवा याच्यातकडे खरंच तेवढी ट्रान्सपरन्सी, तेवढा ट्रस्ट लेवल आहे का. मला वाटतं की जे शहरातले जे ग्राहक आहेत ते मोस्ट ऑफ आता त्या लोकांसाठी मला वाटतं की आता ठीक आहे, ते मला ओळखत आहेत तीच लोकं माझ्याकडून प्रोडक्ट घेतील, घेऊ शकतील. पण जे ओळखत नाहीत ते नाही. मग त्यासाठी मला असं वाटतं आता क्यू आर कोड पण एक प्रकार आलेला आहे. कुठल्या शेता फार्ममध्ये पिकवलं जात आहे त्याचे क्यू आर कोड असतात, त्याची डिटेलिंग असते.
0: बरं,
1: कुठे पिकवलंय, कसं पिकवलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये कोणते म्हणजे कोणते घटक तुम्ही ह्याच्यामध्ये एलिमेंट्स
0: शेअर
1: वापरलेले आहेत आणि तसे त्याची प्रोसेस काय केलेली आहेत, हे सर्व त्या क्यू आर कोडमध्ये तुमच्या तिथे नमूद करता येते. आता
0: म्हणजे आपल्या पूर्ण डिटेल माहिती मिळते.
1: हा, डिटेल्स माहिती होते आणि हे ते त्या पेजवरती बॅक साईडला सर्व तिथे डिटेलिंग असते ऑलरेडी. तसे कस्टमर केअर नंबर देखील पण असतो, तुम्हाला काही डाऊट्स असेल तर तुम्ही त्याच्यावरती पण तुम्ही शेअर करू शकता. फसाई लायसन्सच्या डिटेल्स असतात तुमच्या, की तुम्ही किती वर्षापासून करता हे तुम्हाला लोकांना तो ऑनलाईनमध्ये चटकन उपलब्ध होऊ शकतं. हे आता
0: बरोबर,
1: मला असं वाटतं की हे तुम्ही स्पष्ट केलं पाहिजे तिथे.
0: हा, कारण आपण काय प्रोडक्ट घेतोय ते नेमकं कसं आहे, काय
1: येत आहे आणि कसं आहे. फक्त एक ठराविक एक ब्रँड मार्केटमध्ये सतत तो हॅमरिंग करतोय म्हणून आपण ते नाही घेतलं पाहिजे. आता तुपामध्ये बघा, कितीतरी आज तुकाराम मुंडे साहेबांसारख्या व्यक्तीने आज हे केल्यामुळे एफडीए माहिती पडलं लोकांना, नाही तर कदाचित हे माहिती पडलं नसतं. म्हणजे ह्या अगोदर का नाही झालं असं कधी, एवढी भेसळ म्हणजे किती झालंय काय, म्हणजे आपल्या दोरच ताट्यामध्ये काय ते आपल्यालाच माहिती नाही आहे.
0: त्यामुळे माहिती असणं खूप खूप गरजेचं,
1: खूप गरजेचं. आणि हे मला असं वाटतं की फार्मर्स वगैरे हे आपले जे मित्र आहेत हे खूप चांगल्या रीतीने करू शकतात, तेव्हा ते त्यांच्या पॅकेजिंगवरती लक्ष देतील किंवा त्यांच्या ब्रँडिंगवरती लक्ष देतील ना, हे त्यामुळेच ते अजून विश्वासार्हता वाढवणार आहे.
0: बरोबर आहे. एक छोटंसं मधुर गीत आणि आपण नंतर पुन्हा येऊया. ऐकत राहा हॅलो फार्मर्स.

0: अक्षय राया कुंकुका पाळा।
1: हॅलो फार्मर्स, या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजचा विषय आहे कृषी उद्योजकता मातीतून माणसांपर्यंत, आणि आपले आजचे गेस्ट आहेत संदीप रघु।

0: मोरे, तर तुम्हाला काय सांगावं असं वाटेल?
1: ओके ओके, मला असं वाटतं की संदीपजी, आता ह्याच्या पुढे म्हणजे शेती व्यवसायाशी निगडीत असणाऱ्या काही गोष्टी, म्हणजे हे मोजणार कसं तुम्ही, यश हा शेतकरी यशस्वी आहे किंवा हा उद्योजक यशस्वी आहे, शेतीमधला उद्योजक यशस्वी आहे? बऱ्याच वेळेला टर्नओव्हर किंवा प्रॉफिट ह्या संकल्पना आपण धरून मोजतो,
0: बरोबर,
1: किंवा बॅलन्स शीट कितपत मोठी आहे,
0: नफा किती झाला आहे किंवा काय,
1: असं असं आपण बघतो. पण काही पुढच्या काही वर्षामध्ये मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टी दुय्यम असतील. तुम्ही कित्येक लोकांच्या आयुष्यामध्ये म्हणजे त्यांना सपोर्ट सिस्टम उभी करताय,
0: ते महत्वाचं होईल.
1: हां, किंवा तुम्ही त्यांना सेवा देताय किंवा त्यांना हातभार लावण्यासाठी, त्यांना समृद्ध करण्यासाठी पुढाकार घेताय, ह्या गोष्टीला खूप अधिक प्रभाव असणार आहे तिथे. ओके, म्हणजे पूर्वी जसं आपण ट्रिपल बॉटम लाईन म्हणजे पीपल प्लॅनेट आणि प्रॉफिट ह्या गोष्टीकडे जे बघत होतो, ते आता मला वाटतं की फोर वेर व्हॅल्यूज ह्या कन्सेप्टवर लोक विचार करतील, ज्याच्यामध्ये फार्मर, कन्झ्युमर, नेचर्स अँड एंटरप्रिनर्स, म्हणजे ह्या गोष्टींना बांधूनच आपल्याला विचार करावा लागेल. ज्याच्यामध्ये नेचरचा समतोल हा खूप महत्वाचा आहे, म्हणजे तुम्ही निसर्गाशी म्हणजे तुम्ही निसर्गाला म्हणजे कुठेही बाधा न पोहोचवता तुम्ही त्याला त्याचं संगोपन करून आपल्या एंटरप्रिनरशिप आपल्याला वाढवायची, व्यवसाय वाढवायचा आहे किंवा आपला प्रॉफिट वाढवायचा आहे किंवा ग्राहकाला खूप चांगल्या सेवा पण द्यायच्या आहेत आणि फार्मरला जो भावाला माल पण तुम्हाला त्यांना चांगला द्यायचा आहे,
0: बरोबर आहे,
1: आणि ग्राहक तुमचा समृद्ध तो म्हणजे समाधानी व्हायलाच पाहिजेत. म्हणजे ह्या चारही गोष्टी, फार्मर, कन्झ्युमर, ज्याच्यामध्ये नेचर आहे आणि ज्याच्यामध्ये एंटरप्रिनर्स आहेत, ह्या चारही गोष्टी म्हणजे ज्याला आपण फोर व्हॅल्यू, आपण फोर वे व्हॅल्यू असं त्याला संबोधतोय,
0: अगदी बरोबर आहे,
1: ह्या पाहूनच आपल्याला काम करावं लागेल.
0: आणि खूप मोठी जबाबदारी आहे खरं बघायला गेलं तर, कारण शेतकरी आपला हा खूप चांगलं काम करतोच, पण त्याचबरोबर त्याला काही थोडं प्रशिक्षण घेतलं, थोडंसं प्रॉपर चर्चा झाली तर त्याला चांगला एक हातभार मिळू शकतो.
1: हा, आणि हे आता महाराष्ट्रभरामध्ये हे खूप चांगल्या रीतीने उपलब्ध आहेत, ह्या प्रशिक्षण कार्यशाळा आल्यात. मला असं वाटतं की तिथे त्यांनी अटेन राहावं, त्यांनी ह्या गोष्टी समजून घ्यावं. आणि आता काळ तो शिक्षणाचाच आहे, तुम्ही झालं माझं शिक्षण संपलं, मी समाधानी राहिलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये.
0: अगदी बरोबर. आज जाता जाता आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल, शेतकरी बांधवांना काय सांगाल संदीपजी?
1: मी पुन्हा ते सांगेल, मन, माती आणि माणूस या विचारधारेशी आपण खूप संलग्न आहोत. मी पुन्हा एकदा ते स्पष्ट करेल तुम्हाला की मन मी याच्यासाठी म्हटलं की आता माणूस जसजसे आता शहरांची मोठमोठी वाढ होईल तसा माणूस हा आधुनिक तिकडे वाढत, म्हणजे त्याचा कल तिकडे वाढत जाणार आहे.
0: बरोबर आहे.
1: जेवढे आधुनिकता वाढत राहील ना तेवढा मानसिक तणाव हा पण तेवढाच वाढत राहणार. जर तुम्ही आज जागतिक चा जर ग्लोबलचा जर विचार केला तर तिकडे तसंच घडत चाललेलं आहे. आणि अल्टिमेटली ती लोक आता कुठे वळत आहेत, ती लोक पुन्हा पाठी मातीकडे वळत आहेत.
0: अगदी बरोबर आहे.
1: हा, आणि मातीकडे वळून पुन्हा त्या मातीमध्ये हात घालणं, त्याच्याशी तसं जगणं, त्या गोष्टीशी सलग, कारण ते डेटॉक्स होत आहेत अल्टिमेटली.
0: बरोबर.
1: आणि हे आता ह्या प्रत्येक माणसाला याची गरज लागणार आहे.
0: अगदी बरोबर आहे.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान, अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जनसेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय।
6: शेतीकडे एक उद्योग म्हणून पहा, एक संधी म्हणून पहा, आणि सर्वात महत्वाचं एक जबाबदारी म्हणून पहा। शेतकरी सक्षम झाला तर गाव सक्षम होईल, गाव सक्षम झालं तर अर्थव्यवस्था सक्षम होईल। मातीला बाजारपेठेची गरज आहे, पण बाजारपेठेला मातीची त्याहूनही जास्त गरज आहे। आणि म्हणूनच कृषी उद्योजकता मातीतून माणसांपर्यंत ही केवळ आजच्या कार्यक्रमाची संकल्पना नाही, ही उद्याच्या भारताची दिशा असू शकते। आज आपण इथे आलात त्यासाठी वेळात वेळ काढून संदीपजी खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटू एका नव्या विचारासह, तोपर्यंत एक गोष्ट लक्षात ठेवा, माती जपा, शेतकरी जपा आणि निसर्गाशी नातं जपा, कारण आपल्या उद्याची भाकर आजच्या मातीतच पिकते। नमस्कार।
7: थँक्यू।
6: श्रोते हो, आताच आपण कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम हॅलो फार्मर्स ऐकलात। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव। हो।